भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। दशक पहले समास चौथा। जिथे माया स्पर्शू शकत नाही ते सद्गुरूचे स्वरूप अज्ञानी अशा मला कसे करणार, ते वर्णन करता येणार नाही। वेद देखील नेती नेती कळत नाही असे म्हणतात, असे असताना माझ्यासारख्या मूर्खाची मती तिथपर्यंत कशी पोहोचेल हे मला समजत नसल्याने मी गुरूंना दुरूनच नमस्कार करतो। हे गुरुदेवा, मला पैलपार करा। आपले स्तवन मला करता येत नाही, मायेचा भरोसा वाटत नाही, तरी आता करेल तशी स्तुती हे सद्गुरु स्वामी आपण स्वीकारा। मी आपले स्तवन करीन असे मायेच्या बळावर म्हणत होतो, परंतु मायाच लज्जायमान झाली आहे, आता काय करू। मुख्य परमात्मा सापडत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते, त्यामुळे मायेच्या सहाय्यानेच सद्गुरूचे वर्णन करीत आहे। आपल्या मनातील भावाप्रमाणे देव ध्यानामध्ये आठवावा, त्याप्रमाणे हे सद्गुरु आपले स्तवन करतो। सद्गुरु राजांचा जय जयकार असो। आपण विश्वंभर विश्वबीज परमपुरुष मोक्षध्वज दीनबंधू आहात। सूर्यप्रकाशामुळे अंधार पळून जातो, त्याप्रमाणे आपल्या अभयहस्तामुळे न आवरण्यासारखी माया देखील ओसरते। सूर्यामुळे अंधार दूर होतो, परंतु रात्र झाल्यावर पुन्हा ब्रह्मांडात काळोखच पसरतो। तसे गुरूंचे कार्य नसते, ते अज्ञानाचा नाश करून जन्ममृत्यूची वारे निवारण करतात। परिसामुळे लोखंडाचे रूपांतर सुवर्णात होते, त्याप्रमाणे गुरु कार्य करतो। एकदा का छोटी नदी गंगेला मिळाली की गंगाच होऊन जाते, मग ती वेगळी करता येत नाही। लहान नदी गंगा झाल्यावर तिला कोणी ओढा म्हणत नाही, त्याप्रमाणे शिष्य गुरुकृपेमुळे स्वामीच होऊन जातो। परिसामुळे लोखंडाचे सुवर्ण झाल्यावर त्याचे पुन्हा लोखंड होत नाही, त्याप्रमाणे गुरुच्या अंकित झाल्यावर

सद्गुरुतसत असतो तो कोमल हृदयाचा असतो. आकाशाची उपमा त्याला दिली तरी आकाशाप्रमाणे तो पोकळ निर्गुण नसतो, त्यामुळे तोही दृष्टांत गुरुला देता येत नाही. गुरुला पृथ्वीची उपमा दिली तरी पृथ्वी देखील युगांत झाल्यावर खचते, त्यामुळे ही उपमा देखील देता येत नाही. सद्गुरूला सूर्याची उपमा दिली तर सूर्यही सद्गुरूपुढे कमीच आहे, कारण सूर्याचा प्रकाश मर्यादित असतो आणि सद्गुरू मात्र अमर्याद आहे असे शास्त्रे सांगतात. त्याला शेषाची उपमा दिली तरी शेष हा केवळ भारवाही आहे, त्यामुळे तसंही म्हणता येणार नाही. सद्गुरूला पाण्याची उपमा दिली तर पाणी केव्हा तरी आटेल, सद्गुरू रूप मात्र कायमस्वरूपी आहे, ते कधीही आटणार नाही. सद्गुरूला अमृताची उपमा दिली तरी अमर असलेले देवदेखील मरण पावतातच, सद्गुरू कृपा मात्र यथार्थपणे मोक्ष देते, त्यामुळे अमृताची उपमा देखील त्याला देता येत नाही. सद्गुरूला कल्पतरू म्हणावे तर तेही बरोबर होणार नाही, कारण कल्पना केली ते कल्पतरू देतो, गुरु मात्र कल्पनातीत असं काही देतात. ज्याला काही चिंता असते त्याची चिंता चिंतामणी दूर करतो, मात्र मनी चिंता नसली तरी गुरु कृपा करतो, त्यामुळे गुरुला चिंतामणी पण म्हणता येणार नाही. कामधेनू ही इच्छा पूर्ण करते, माता इच्छा नसेल तर कामधेनूचा काही उपयोग नाही, त्यामुळे सद्गुरूला तीही उपमा देता येणार नाही. सद्गुरूला लक्ष्मीवंत म्हणावे तरी लक्ष्मी नाशवंत असते, सद्गुरूच्या दारी तर प्रत्यक्ष मोक्ष लक्ष्मी तिष्ठत असते. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे देखील काळानुसार नष्ट होतात, मात्र सद्गुरू कृपेची प्राप्ती झाली तर कितीही काळ लोटला तरी ती कृपा कमी होत नाही. हरिहर आणि ब्रह्मा देखील सर्व नष्ट पावतात, फक्त सद्गुरुपद हेच अविनाशी आहे. सद्गुरूला उपमा काय द्यावी, सगळी सृष्टी नाशवंत आहे, येथे पंचमहाभौतिक उठाठेवी चालत नाहीत म्हणून मला सद्गुरूचे वर्णन करता येत नाही. आता केले हेच माझे वचन आहे, हीच अंतरंगातील स्थिती आहे. या अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठच जाणतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरुस्तवन नाम समास चतुर्थ समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामा परते सत्य नाही. मी कोणाचा कोण, मी आलो कोणीकडून, तू आहेसी अजन्म आत्माची निधान, आत्मासी नाही जन्म मरण, हे सत्य आहे जाण. आत्म्यास नसे जन्म मरण, तरी तो देहात आला कैसा कोण. आत्मा निर्गुण निराकारी, त्यास नाही जन्म मृत्यूची भरी, तो सत्ता मात्र वसे शरीरी, आत्मा नाही करता हरता, तो कल्पनेच्या परता. तू आहेस आत्मा, सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा, सर्व पोथ्यांचे सार, सर्व साधू संतांचा विचार, परमात्मा एकच सत्य जाण. रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हे चिपाही, राम सत्ते विण न हाले पान, हे सर्व जाणती थोर लहान.

रामकृष्ण हरी रसिक श्रोते हो, मी श्रीकृष्ण कुलकर्णी पुण्यातून आपले सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, प्रसिद्ध जनकवी पी सावराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत. मित्रांनो, पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे भगवंत स्वतः पत्नीसह सगुण स्वरूपात राहत आहेत. आपल्या सर्वांना श्री विठ्ठलाचे खूप वेड आहे. श्री विठ्ठल आपले परमदैवत आहे. पंढरपूर हे भूलोकीचे वैकुंठ, दक्षिणेची काशी असल्याचे आपण मानतो. मंडळी, कवी पी सावराम यांनी विठ्ठलावर अनेक कविता गाणी लिहिली आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने चिरंतन गाणी या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपण पी सावराम यांची काही भक्तिगीतं ऐकूया. मंडळी, चला तर या पांडुरंगाला, त्रिलोकीच्या राणाला साष्टांग नमस्कार करून आजच्या भागाला सुरुवात करूया. श्री विठ्ठलाला 28 युगे विटेवर जिथे उभे राहायला लावले त्या पंढरीचा आणि चंद्रभागेचा महिमा वर्णन केला आहे या भक्तिगीतात. मूळ भीमानाव असलेली ही नदी मंदिराजवळील चंद्रकोरीच्या आकारामुळे तिला चंद्रभागा हे नाव पडले असावे. पांडुरंगाला शोधत शोधत चंद्रभागा भक्ती होऊन आली आहे आणि देवाच्या चरणाचे तीर्थ रोज घेण्यामुळे तिच्या जीवनाचे पावित्र्य उजळून गेले असल्याची भावना पी सावराम यांनी या गीतात मांडली आहे. हे भक्तिगीत वसंतप्रभू यांच्या संगीत नियोजनामध्ये आशा भोसले यांनी गायले आहे.

श्री विठ्ठलाचे आगमन पंढरीत कसे झाले त्याची कथा ऐकूया. एकदा मंडळी द्वारकाधीश श्रीकृष्णावर रुसून रुक्मिणी दिंडीरवनात अज्ञातवासात जाऊन बसते. कृष्ण आपले गोपाळांसह भीमाकाठी असलेल्या या दिंडीरवनात येतात आणि रुक्मिणीची समजूत काढायचा प्रयत्न करतात. पुढे ते आपला निस्सीम भक्त पुंडलिक याला भेटायला त्याच्या घरी जातात. प्रत्यक्ष भगवंत भेटीला आला असला तरी त्याच्याकडे लक्ष दिले तर आईवडिलांच्या सेवेत खंड पडेल या विचाराने पुंडलिक एक वीट भगवंताकडे सरकवतो आणि त्या विटेवर उभे राहण्याची विनंती करतो. आईवडिलांविषयीची त्याची श्रद्धा कौतुकाने पाहत भगवंत त्या विटेवर उभे राहतात. पुढे भक्त पुंडलिक भगवंताची क्षमा मागतो आणि भक्तांसाठी येथेच पंढरीला राहावे असे विनवतो. पुंडलिकाची भक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याची विनंती मान्य केली. इतकेच नाही तर दिंडीरवनातील रुक्मिणीला देखील तिथेच राहण्यास राजी केले. त्यामुळेच पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या मागे रुक्मिणीचे मंदिर आहे. श्रोते हो, असे सांगतात की तेव्हापासून भगवंत पंढरपूरला आले आणि त्यांचे नाव विठ्ठल असे झाले. विटेवर तिष्ठत उभा ठाकलेला तो विठ्ठल. श्रोते हो, एखाद्या संतांचा अभंग वाटावा असे आहे यापुढचे पी सावळराम यांचे सुंदर भक्तिगीत. चंद्रभागेच्या काठी माता पित्याच्या सेवेमध्ये दंग असणाऱ्या पुंडलिकाच्या भेटीला प्रत्यक्ष तो जगजेठी पांडुरंग आला आहे. या चंद्रभागेतिरी जणू मुक्तीचे माहेर, भक्तीचे सासर अन संतांची पंढरी आहे. याच चंद्रभागेतिरी ज्ञानराया वैराग्याचा पाया रचतोय. नांदायला जाते या चित्रपटातील हे विठ्ठल गीत गायले आहे स्नेहल भाटकर यांनी, संगीत वसंतप्रभू यांचे.

आई वडील हे तर प्रत्येकाच्या आयुष्याचे प्रथम दैवत असते. पंढरीचे विठ्ठल रखुमाई हे आपले मायबापच. त्यांच्या दर्शनाला पंढरपूरला जावे लागते, परंतु विठ्ठल रखुमाई सम आपले आईबाप घरात असताना पंढरपूरला जायची गरजच नाहीये मला, कारण विटेवर उभे असलेले जगजेठी माझ्यासाठी केवळ संसाराचा थाट मांडून माझे आईबाप बनून आले आहेत. त्यांनीच मला मोठी केले. माझ्या करपुष्पांची माला त्यांच्या कंठी घालून चंद्रभागेसम त्यांच्या चरणांचे तीर्थ मी घेते आहे. आईवडिलांची थोरवी सांगणारे हे 1950 पी साळाराम यांचे दुर्मिळ भक्तिगीत गायले आहे आशा भोसले यांनी. विठ्ठल रखुमाई परी आई बाप हे दैवत माझे, असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी.

मणिमोत्यांचे मंदिल बांधून डुलत शिवारी राव जोंधळा. मंडळी, मंदिल म्हणजे मस्तकावर परिधान करावयाचे एक आभूषण. मणिमोत्यांचा मंदिल बांधून डुलत शिवारी राव जोंधळा, विठ्ठल नामे कणकण टिपतो पाखरांचा हसरा मेळा. उसात भरता रसाळ गोडी, मोर सांगतो निळा, मी वारकरी आगळा. शेतकरी असलेला आपला हा वारकरी खूप आगळा वेगळा आहे. तो आपल्या शेतात राबून भाजीपाला फळफळावळ पिकवतो. शेतामध्ये विविध रूपात दडलेला पांडुरंग तो शेतातच पाहतो आहे. आपल्या मळातच पांडुरंगाला शोधणाऱ्या आगळ्या वेगळ्या अशा वारकऱ्याचे हे गीत गायले आहे सुधीर फडके यांनी. 1980 साली प्रदर्शित झालेल्या भालू या चित्रपटातील हे गीत ऐकूया. संगीत विश्वनाथ मोरे यांचे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत जनकवी पी साळाराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. श्रोते हो, श्री विठ्ठलाचे या पुढील भक्तिगीत एक वेगळेच तत्वज्ञान सांगत आहे. आपण विठ्ठलाला भेटायला, दर्शन घ्यायला पंढरपूरला जातो. त्याच्या दर्शनाने एक आत्मिक समाधान लाभते आपल्याला. पण या भक्तिगीताद्वारे पी साळाराम सांगतात, पंढरीला न जाता देखील हे आत्मिक समाधान आपल्याला सहज मिळवता येते. तुळशी माळ गळ्यात घालून टाळ कधीच कुटले नाहीत मी. कोणतीही पोथी अथवा गाथा कधीच वाचली नाही. पंढरीला एकदा देखील गेले नाही. माझ्या देवाऱ्यातील देवांनी माझा सांभाळ केला. माझी वाचा कायम सत्य संयमित राहिली आहे. सर्वांच्या ठाई मी बंधुभाव ठेवला, कधीही भेदभाव केला नाही. अहो काय सांगू, तो जगजेठी श्री विठ्ठल मला भेटण्याला प्रत्यक्ष आला. सत्यवाचा माझी होती वाचली न गाथा पोथी. सत्यवाचा माझी होती वाचली न गाथा पोथी. घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती. शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती. विसरून धर्म जाती देई घास भूकेल्याला. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला.

मंडळी, ही कथा आहे संत सखूची. कृष्णा नदीच्या तीरावरील करवीर या तीर्थक्षेत्रामध्ये सासरी राहत असलेल्या संत सखूला तिची सासू खूप त्रास द्यायची. भोळी भाबडी सखू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करत असे. एकदा विठ्ठलाच्या अनिवार ओढीने दिंडीसोबत आषाढी वारीला सखू जात असताना तिचा नवरा तिला एका खोलीत कोंडून ठेवतो. तिला अन्नपाणी देखील देत नाही. व्याकुळ होऊन ती पांडुरंगाचा धावा सुरू करते. संत सखूची ती निस्सीम भक्ती आणि भोळा भाव पाहून पांडुरंग प्रसन्न झाला. तो स्त्री वेश घेऊन सखूपाशी आला आणि स्वतः तिच्या जागी राहून संत सखूला पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन यायला सांगितले. पंढरपूरला आल्यावर पांडुरंगाचे ते गोजिरे रूप बघून संत सखू मनोमन धन्य झाली. तिला तिच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. तिने तिथेच पांडुरंगाच्या चरणावर आपला देह ठेवला. संत सखूच्या मनाची ही आर्तता पी सावळराम यांनी किती थोडक्या, अचूक आणि साध्या सोप्या शब्दात मांडली आहे बघा. ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेले अन वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेले हे भक्तिगीत. आलिंगुनी अंगीकारा बाप रखुमाईच्या वरा, सोडुनी या घरदारा, सखू आली पंढरपुरा.

रसिक हो, आजच्या भागाचे शेवटचे एक भक्तिगीत ऐकूया. या गीताच्या निर्मितीची एक कथा आहे. 1941 साली साहित्य संमेलन सोलापूरला झाले होते. याचे अध्यक्ष होते V.स. खांडेकर. या संमेलनाला 27 वर्षाचे P.सावळराम देखील आले होते. तेथून येताना विठ्ठलाचे दर्शन घ्यावे या इच्छेने ते पंढरपूरला आले. त्यांचा पेहराव शर्ट पॅन्ट आणि ऊन लागू नये म्हणून हॅट असा होता. प्रचंड गर्दीतून गाभाऱ्यात त्यांनी प्रवेश केला. कधी एकदा त्या श्रीचरणावर डोके ठेवतो असे झाले होते. तशातच बडव्याने त्यांची हॅट भिरकावून दिली आणि त्यांना गाभाऱ्याबाहेर काढले. सावळराम संतप्त झाले, पण त्यांच्या संस्कारांनी त्यांना शांत बसवले. परत एकदा रांगेत उभं राहून दर्शन घ्यायला ते गाभाऱ्यात आले. यावेळी एका दुसऱ्या बडव्याने त्यांचे डोके त्या ओट्यावर आपटले, हातातली नाणी अक्षरशः खेचून घेतली आणि दर्शन झाल्यावर बाहेर काढले. या भयंकर अनुभवामुळे ते उद्विग्न झाले. पी सावळराम यांच्या मनात या गाण्याचे बीज या प्रसंगाने तेव्हाच रुजले गेले. ऐकूया हे भक्तिगीत. रुक्मिणी विनंती करते आहे पांडुरंगाला, पंढरी नाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनवते रखुमाई विठ्ठला.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी, अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. रामकृष्ण हरी. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66-67 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. नासिर हुसेन निर्मित, लिखित आणि दिग्दर्शित ब्लॉकबस्टर सिनेमा जब प्यार किसी से होता है. नासिर हुसेनचं पहिलं प्रोडक्शन, देवानंद आशा पारेख, सुलोचना प्राण, संगीत शंकर जयकिसन. या सिनेमात अजून एक गाणं होतं जे नासिर हुसेन यांना ठेवायच्या विचारात नव्हते, पण शंकर जयकिसन यांचं आग्रह आणि शेवटी वाद टोकापर्यंत गेला की हे गाणं नसेल तर आम्ही सिनेमा करणार नाही. ते गाणं शेवटी ठेवलं आणि गाणं खूप लोकप्रिय झालं.

है यहाँ ईमान बदलते।

नवदोग आणि काला बाजार बनवत असताना विजय आनंद यांना युरिन स्टोनचा बराच त्रास होता. एक मोठं ऑपरेशन पण करावं लागलं. तब्येतीवर बराच परिणाम झाला आणि दीड दोन महिने उटीला राहिले. खाण्यापिण्याचे बरेच पथ्य पळावे लागले. आणि या सर्व काळात अमरजीत जो नौकेतनचा पब्लिसिटी प्रमुख होता आणि काही काळ त्यांनी चित्रनंदचं सहाय्यक म्हणून पण काम केलं होतं, त्यांनी गोल्डीची फार सेवा केली. आणि त्याबद्दल विजयांनी त्याला सांगितलंय की तू विदेशात जा, पब्लिसिटीचं उच्च शिक्षण घे, सगळा खर्च आम्ही करू. पण अमरजीतचं म्हणणं होतं की त्याला डायरेक्टर व्हायचं. मग विजयानंनी त्याला मदत करायचं ठरवलं आणि जेव्हा हमदोन बनवायची वेळ आली तेव्हा अमरजीतचं नाव दिग्दर्शक म्हणून समोर केलं. देवानंद ऐकायला तयारच नव्हते. त्यांच्या मते अमरजीत हा डायरेक्टरच्या लागीचा माणूस नाही. शेवटी विजयानंदमध्ये पडले आणि देवानंदला सांगितलं की सर्व काही मी सांभाळून घेईल, नाव मात्र अमरजीत राहील. मग त्याप्रमाणे काम सुरू झालं. संगीत जयदेव यांचं होतं, गीत सायरलु ध्वनी यांची.

लता मंगेशकर यांची दोन्ही भजनं अल्लाह तेरो नाम आणि प्रभू तेरो ही गाणी जयदेव यांना एम एस सुब्बलक्ष्मी यांच्याकडनं करून घ्यायची होती, पण शेवटी विजयानंद यांनी आग्रह केल्यामुळे ती लता मंगेशकरच्या आवाजात घ्यावी लागली. देवानंदच्या मते प्रणयातील अंतिम शब्द म्हणजे अभिन जाओ छोड कर. देवानंदचा डबल रोल साधना, नंदा, लीला चिटणीस, गजानन जहागीरदार सर्वांची कामं उत्तम, एकंदर परिणाम उत्तम चित्रपट.

या देवानांनी आरोपीच्या वकिलाचं काम केलं. आरोपी असते वैदा रेहमान. आणि या जनेवकरची पण एक खास भूमिका आहे. अर्थात हे गाणं हेमंत कुमार सुमनकुमार दोघांच्याही आवाजात आहे. दोन्ही वेगळ्या वेगळ्या गाणी एकंदरीत छानच होती, पण जनेवकरवरची कव्वाली जी होती ती पण खास ऐकण्यासारखी होती. किस

ऋषिकेश मुखर्जी फारच थोड्या दिग्दर्शकांपैकी असतील ज्यांनी देवानंद दिलीपकुमार राजकपूर या तिघांनाही दिग्दर्शित केलं हिरो म्हणून. राजकपूरबरोबर अनाडी आशिक, दिलीपकुमारबरोबर मुसाफिर आणि फिर कब मिलोगी ज्यात तो पाहुणा कलाकार होता, आणि देवानंदबरोबर असली नकली कथा साधीच श्रीमंत विरुद्ध गरीब अगदी योग्य पद्धतीने. सर्वात जमेची बाजू म्हणजे शंकरजींचं संगीत. कल की दौलत आज की खुशियां

शंकरगाणं म्हटल्यानंतर गाण्याविषयी बोलण्याचा काही प्रश्नच नाही. सगळीच गाणी लोकप्रिय. आणि गीतकार शैलेंद्र आणि हसरत, अर्थात तो जमाना पुरुषप्रधान संस्कृतीचा होता, तरीही असं लिहायचं, बायकोने कितीही छळलं तरी तिचं कौतुक, तरी जुल्मो सितम सराखोपर. तुझे जीवन की डोर से बांध लिया है. या गाण्याचं चित्रीकरण पण एवढं सुंदर होतं की देवानंदची ती ड्रायव्हरची हॅट ती घालून मग तीच हॅट साधनाच्या डोक्यावरून ती जेव्हा फेकते तेव्हा तो देवानंद बरोबर झेलतो एका बोटात,

शंकरदेव यांनी संगीतकार असल्यानंतर एखादं गाणं शिवरंजनी रागात नाही असं शक्यच नाही. यात एक गाणं होतं आणि तेही इतकं उत्तम जमलं होतं. तेरा मेरा प्यार अमर. सिनेमा छान झाला, उत्तम चालला.

यानंतर नौकेतनाचा सिनेमा होता तेरे घर के सामने, लेखक दिग्दर्शक विजयानंद, देवानंद नूतन, राजेंद्रनाथ ओमप्रकाश, हेंद्रनाथ चट्टोपाध्याय, विदेशातून शिकून आलेला एक आर्किटेक्ट ज्याचं एका भारतीय मुलीवर प्रेम आहे, दोघांचे आई वडील एकमेकाशी कायम भांडत असतात, दिल का भवर करे पुकार

खरं म्हणजे हे गाणं विजयानंदला कुतुब मिनारमध्येच चित्रण करायचं होतं, पण परवानगी नसल्यामुळे मेहबूब स्टुडिओत तसा असा गोल गोल जिन्याचा सेट तयार केला. विचार करा, फक्त गोल्डीज असल्यामुळे असं काम होऊ शकतं. गाणी सगळीच उत्तम होती.

0: न्याय शर्मा निर्मित आणि चेतनानंद दिग्दर्शित सिनेमा किनारे किनारे, ज्या देवानंद मीनाकुमारी स्वतः चेतनानंद पण होते,
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। दशक पहले, समास चौथा। जिथे माया स्पर्शू शकत नाही ते सद्गुरूचे स्वरूप अज्ञानी अशा मला कसे करणार, ते वर्णन करता येणार नाही। वेद देखील नेती नेती कळत नाही असे म्हणतात। असे असताना माझ्यासारख्या मूर्खाची मती तिथपर्यंत कशी पोहोचेल हे मला समजत नसल्याने मी गुरूंना दुरूनच नमस्कार करतो। हे गुरुदेवा, मला पैलपार करा। आपले स्तवन मला करता येत नाही, मायेचा भरोसा वाटत नाही, तरी आता करेल तशी स्तुती हे सद्गुरु स्वामी आपण स्वीकारा। मी आपले स्तवन करीन असे मायेच्या बळावर म्हणत होतो, परंतु मायाच लज्जायमान झाली आहे, आता काय करू। मुख्य परमात्मा सापडत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते, त्यामुळे मायेच्या सहाय्यानेच सद्गुरूचे वर्णन करीत आहे। आपल्या मनातील भावाप्रमाणे देव ध्यानामध्ये आठवावा, त्याप्रमाणे हे सद्गुरू आपले स्तवन करतो। सद्गुरू राजांचा जय जयकार असो। आपण विश्वंभर विश्वबीज परमपुरुष मोक्षध्वज दीनबंधू आहात। सूर्यप्रकाशामुळे अंधार पळून जातो, त्याप्रमाणे आपल्या अभयहस्तामुळे न आवरण्यासारखी माया देखील ओसरते। सूर्यामुळे अंधार दूर होतो, परंतु रात्र झाल्यावर पुन्हा ब्रह्मांडात काळोखच पसरतो। तसे गुरूंचे कार्य नसते, ते अज्ञानाचा नाश करून जन्ममृत्यूची वारे निवारण करतात। परिसामुळे लोखंडाचे रूपांतर सुवर्णात होते, त्याप्रमाणे गुरु कार्य करतो। एकदा का छोटी नदी गंगेला मिळाली की गंगाच होऊन जाते, मग ती वेगळी करता येत नाही। लहान नदी गंगा झाल्यावर तिला कोणी ओढा म्हणत नाही, त्याप्रमाणे शिष्य गुरुकृपेमुळे स्वामीच होऊन जातो। परिसामुळे लोखंडाचे सुवर्ण झाल्यावर त्याचे पुन्हा लोखंड होत नाही, त्याप्रमाणे गुरुच्या अंकित झाल्यावर शिष्य उपदेश करू लागतो। मात्र सुवर्णाद्वारे पुन्हा सुवर्ण करता येत नाही, त्यामुळे सद्गुरूला ही सुवर्णाची उपमा किंवा परिसाची उपमा देता येत नाही। सद्गुरूला समुद्राची उपमा दिली तर समुद्र तर अत्यंत खारट असतो, त्यामुळे ते देखील योग्य नाही। गुरूला क्षीरसागराची उपमा दिली तरी कल्पांती तो नष्ट होईल म्हणून तीही उपमा देता येत नाही। त्याला डोंगराची उपमा दिली तरी डोंगर म्हणजे कठोर पाषाण, सद्गुरू तसा नसतो, तो कोमल हृदयाचा असतो। आकाशाची उपमा त्याला दिली तरी आकाशाप्रमाणे तो पोकळ निर्गुण नसतो, त्यामुळे तोही दृष्टांत गुरुला

म्हणता येणार नाही. सद्गुरूला पाण्याची उपमा दिली तर पाणी केव्हा तरी आटेल. सद्गुरू रूप मात्र कायमस्वरूपी आहे, ते कधीही आटणार नाही. सद्गुरूला अमृताची उपमा दिली तरी अमर असलेले देवदेखील मरण पावतातच. सद्गुरू कृपा मात्र यथार्थपणे मोक्ष देते, त्यामुळे अमृताची उपमा देखील त्याला देता येत नाही. सद्गुरूला कल्पतरू म्हणावे तर तेही बरोबर होणार नाही, कारण कल्पना केली ते कल्पतरू देतो, गुरु मात्र कल्पनातीत असं काही देतात. ज्याला काही चिंता असते त्याची चिंता चिंतामणी दूर करतो, मात्र मनी चिंता नसली तरी गुरु कृपा करतो, त्यामुळे गुरुला चिंतामणी पण म्हणता येणार नाही. कामधेनू ही इच्छा पूर्ण करते, माता इच्छा नसेल तर कामधेनूचा काही उपयोग नाही, त्यामुळे सद्गुरूला तीही उपमा देता येणार नाही. सद्गुरूला लक्ष्मीवंत म्हणावे तरी लक्ष्मी नाशवंत असते, सद्गुरूच्या दारे तर प्रत्यक्ष मोक्ष लक्ष्मी तिष्ठत असते. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे देखील काळानुसार नष्ट होतात, मात्र सद्गुरू कृपेची प्राप्ती झाली तर कितीही काळ लोटला तरी ती कृपा कमी होत नाही. हरिहर आणि ब्रह्मा देखील सर्व नष्ट पावतात, फक्त सद्गुरुपद हेच अविनाशी आहे. सद्गुरूला उपमा काय द्यावी, सगळी सृष्टी नाशवंत आहे, येथे पंचमहाभौतिक कुठं ठेवी चालत नाहीत, म्हणून मला सद्गुरूचे वर्णन करता येत नाही. आता केले हेच माझे वचन आहे, हीच अंतरंगातील स्थिती आहे. या अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठच जाणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरुस्तवन नाम समास चतुर्थ समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामा परते सत्य नाही. मी कोणाचा कोण, मी आलो कोणीकडून, तू आहेसी अजन्म आत्माची निधान, आत्मासी नाही जन्म मरण, हे सत्य आहे जाण. आत्म्यास नसे जन्म मरण, तरी तो देहात आला कैसा कोण. आत्मा निर्गुण निराकारी, त्यास नाही जन्म मृत्यूची भरी, तो सत्ता मात्र वसे शरीरी, आत्मा नाही करता हरता, तो कल्पनेचा परता, तू आहेस आत्मा, सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा. सर्व पोथ्यांचे सार, सर्व साधू संतांचा विचार, परमात्मा एकच सत्य जाण. रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हे चिपाही, राम सत्येविण न हाले पान, हे सर्व जाणती थोर लहान. श्रीराम रूप ब्रह्मस्वरूप, निर्गुण सगुण सुंदर, तयासी माझे अनंत नमस्कार. रामाविणे सत्य काही, सत्य जाण दुजे नाही, दुःखाचा हरता व सुखाचा करता, परमात्म्या वाचून नाही कोणी परता. रामा परते हित, सत्य सत्य नाही त्रिभुवनात, आजवर जे जे काही केले ते भगवत चिंतनाने दूर झाले, विषय मला मारी ठार.

0: हा जेव्हा झाला निर्धार तेव्हाच तो होईल दूर. सर्व काही पूर्ववत चालावे तरी पण मन रामाला लावावे. वैभव संपत्ती मनास वाटेल तशी स्थिती ही भगवत कृपेची नाही गती. न भावे कधी उदास रामावर ठेवावा विश्वास. स्वार्थ रहित प्रेम हीच परमात्म्याची खूण. जसा सूर्याला अंधार नाही तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही. परमात्मा न्यायरूप आहे म्हणजे परमात्मा सत्य आहे. रामाविण सत्य सत्य काही सत्यत्वाला उरले नाही. आपले आधी आला आपले संगत राहिला आपले मागे उरला त्याची संगत धरतो भला. रामाचा आधार जन्माआधी आला पण माझे मीपणाने सोडून गेला. सर्व स्थिती लय करता एकच प्रभू माझा राम त्राता. राम सर्व व्यापी भरला तो माझे पासून दूर नाही जाहला. परमात्मा सर्व ठिकाणी भरला त्याचे विनरिता ठाव नाही उरला. सर्व जीव पराधीन सर्व परमात्म्याचे अधीन. म्हणून जे जे घडेल काही ते त्याचे सत्तेनेच पाही. चातुर्य बुद्धी देहभाव वासना कल्पना ही मायाच अवघी जाणा. माया बहुत जुनाट तिने बहुतास भोगविले कष्ट. मुख्य देहबुद्धी अविद्यात्मक अविद्या पराक्रम साधी फार. तिची शक्ती फार मोठी. आत्मदर्शन न हो देई भेटी. म्हणून जे जे दिसते ते नासते. हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती. जगाची उत्पत्ती स्थिती लय हे परमात्म्याचे हाती. मनी न वाटू द्यावी खंती. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

रामकृष्ण हरी रसिक श्रोते हो, मी श्रीकृष्ण कुलकर्णी पुण्यातून आपले सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, प्रसिद्ध जनकवी पी सावराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत. मित्रांनो, पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे भगवंत स्वतः पत्नीसह सगुण स्वरूपात राहत आहेत. आपल्या सर्वांना श्री विठ्ठलाचे खूप वेड आहे. श्री विठ्ठल आपले परमदैवत आहे. पंढरपूर हे भूलोकीचे वैकुंठ, दक्षिणेची काशी असल्याचे आपण मानतो. मंडळी, कवी पी सावराम यांनी विठ्ठलावर अनेक कविता, गाणी लिहिली आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने चिरंतन गाणी या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपण पी सावराम यांची काही भक्तिगीतं ऐकूया. मंडळी, चला तर या पांडुरंगाला, त्रिलोकीच्या राणाला साष्टांग नमस्कार करून आजच्या भागाला सुरुवात करूया. श्री विठ्ठलाला 28 युगे विटेवर जिथे उभे राहायला लावले त्या पंढरीचा आणि चंद्रभागेचा महिमा वर्णन केला आहे या भक्तिगीतात. मूळ भीमानाव असलेली ही नदी मंदिराजवळील चंद्रकोरीच्या आकारामुळे तिला चंद्रभागा हे नाव पडले असावे. पांडुरंगाला शोधत शोधत चंद्रभागा भक्ती होऊन आली आहे आणि देवाच्या चरणाचे तीर्थ रोज घेण्यामुळे तिच्या जीवनाचे पावित्र्य उजळून गेले असल्याची भावना पी सावराम यांनी या गीतात मांडली आहे. हे भक्तिगीत वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनामध्ये आशा भोसले यांनी गायले आहे.

श्री विठ्ठलाचे आगमन पंढरीत कसे झाले त्याची कथा ऐकूया. एकदा मंडळी द्वारकाधीश श्रीकृष्णावर रुसून रुक्मिणी दिंडीरवनात अज्ञातवासात जाऊन बसते. कृष्ण आपले गोपाळांसह भीमाकाठी असलेल्या या दिंडीरवनात येतात आणि रुक्मिणीची समजूत काढायचा प्रयत्न करतात. पुढे ते आपला निस्सीम भक्त पुंडलिक याला भेटायला त्याच्या घरी जातात. प्रत्यक्ष भगवंत भेटीला आला असला तरी त्याच्याकडे लक्ष दिले तर आईवडिलांच्या सेवेत खंड पडेल या विचाराने पुंडलिक एक वीट भगवंताकडे सरकवतो आणि त्या विटेवर उभे राहण्याची विनंती करतो. आईवडिलांविषयीची त्याची श्रद्धा कौतुकाने पाहत भगवंत त्या विटेवर उभे राहतात. पुढे भक्त पुंडलिक भगवंताची क्षमा मागतो आणि भक्तांसाठी येथेच पंढरीला राहावे असे विनवतो. पुंडलिकाची भक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याची विनंती मान्य केली. इतकेच नाही तर दिंडीरवनातील रुक्मिणीला देखील तिथेच राहण्यास राजी केले. त्यामुळेच पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या मागे रुक्मिणीचे मंदिर आहे. श्रोते हो, असे सांगतात की तेव्हापासून भगवंत पंढरपूरला आले आणि त्यांचे नाव विठ्ठल असे झाले. विटेवर तिष्ठत उभा ठाकलेला तो विठ्ठल. श्रोते हो, एखाद्या संतांचा अभंग वाटावा असे आहे यापुढचे पी सावळराम यांचे सुंदर भक्तिगीत. चंद्रभागेच्या काठी माता पित्याच्या सेवेमध्ये दंग असणाऱ्या पुंडलिकाच्या भेटीला प्रत्यक्ष तो जगजेठी पांडुरंग आला आहे. या चंद्रभागेतिरी जणू मुक्तीचे माहेर, भक्तीचे सासर अन संतांची पंढरी आहे. याच चंद्रभागेतिरी ज्ञानराया वैराग्याचा पाया रचतोय. नांदायला जाते या चित्रपटातील हे विठ्ठल गीत गायले आहे स्नेहल भाटकर यांनी. संगीत वसंत प्रभू यांचे.

आई वडील हे तर प्रत्येकाच्या आयुष्याचे प्रथम दैवत असते. पंढरीचे विठ्ठल रखुमाई हे आपले मायबापच. त्यांच्या दर्शनाला पंढरपूरला जावे लागते, परंतु विठ्ठल रखुमाई सम आपले आईबाप घरात असताना पंढरपूरला जायची गरजच नाहीये मला, कारण विटेवर उभे असलेले जगजेठी माझ्यासाठी केवळ संसाराचा थाट मांडून माझे आईबाप बनून आले आहेत. त्यांनीच मला मोठी केले. माझ्या करपुष्पांची माला त्यांच्या कंठी घालून चंद्रभागेसम त्यांच्या चरणांचे तीर्थ मी घेते आहे. आईवडिलांची थोरवी सांगणारे हे 1950 पी साळाराम यांचे दुर्मिळ भक्तिगीत गायले आहे आशा भोसले यांनी. विठ्ठल रखुमाई परी आई बाप हे दैवत माझे, असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी.

मणिमोत्यांचे मंदिल बांधून डुलत शिवारी राव जोंधळा. मंडळी, मंदिल म्हणजे मस्तकावर परिधान करावयाचे एक आभूषण. मणिमोत्यांचा मंदिल बांधून डुलत शिवारी राव जोंधळा, विठ्ठल नामे कणकण टिपतो पाखरांचा हसरा मेळा. उसात भरता रसाळ गोडी, मोर सांगतो निळा, मी वारकरी आगळा. शेतकरी असलेला आपला हा वारकरी खूप आगळा वेगळा आहे. तो आपल्या शेतात राबून भाजीपाला फळफळावळ पिकवतो. शेतामध्ये विविध रूपात दडलेला पांडुरंग तो शेतातच पाहतो आहे. आपल्या मळातच पांडुरंगाला शोधणाऱ्या आगळ्या वेगळ्या अशा वारकऱ्याचे हे गीत गायले आहे सुधीर फडके यांनी. 1980 साली प्रदर्शित झालेल्या भालू या चित्रपटातील हे गीत ऐकूया, संगीत विश्वनाथ मोरे यांचे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत जनकवी पी साळाराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. श्रोते हो, श्री विठ्ठलाचे या पुढील भक्तिगीत एक वेगळेच तत्वज्ञान सांगत आहे. आपण विठ्ठलाला भेटायला, दर्शन घ्यायला पंढरपूरला जातो. त्याच्या दर्शनाने एक आत्मिक समाधान लाभते आपल्याला. पण या भक्तिगीताद्वारे पी साळाराम सांगतात, पंढरीला न जाता देखील हे आत्मिक समाधान आपल्याला सहज मिळवता येते. तुळशी माळ गळ्यात घालून टाळ कधीच कुटले नाहीत मी. कोणतीही पोथी अथवा गाथा कधीच वाचली नाही. पंढरीला एकदा देखील गेले नाही. माझ्या देवाऱ्यातील देवांनी माझा सांभाळ केला. माझी वाचा कायम सत्य संयमित राहिली आहे. सर्वांच्या ठाई मी बंधुभाव ठेवला, कधीही भेदभाव केला नाही. अहो काय सांगू, तो जगजेठी श्री विठ्ठल मला भेटण्याला प्रत्यक्ष आला. सत्यवाचा माझी होती वाचली न गाथा पोथी. सत्यवाचा माझी होती वाचली न गाथा पोथी. घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती. शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती. विसरून धर्म जाती देई घास भुकेल्याला. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला.

मंडळी, ही कथा आहे संत सखूची. कृष्णा नदीच्या तीरावरील करवीर या तीर्थक्षेत्रामध्ये सासरी राहत असलेल्या संत सखूला तिची सासू खूप त्रास द्यायची. भोळी भाबडी सखू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करत असे. एकदा विठ्ठलाच्या अनिवार ओढीने दिंडीसोबत आषाढी वारीला सखू जात असताना तिचा नवरा तिला एका खोलीत कोंडून ठेवतो. तिला अन्नपाणी देखील देत नाही. व्याकुळ होऊन ती पांडुरंगाचा धावा सुरू करते. संत सखूची ती निस्सीम भक्ती आणि भोळा भाव पाहून पांडुरंग प्रसन्न झाला. तो स्त्री वेश घेऊन सखूपाशी आला आणि स्वतः तिच्या जागी राहून संत सखूला पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन यायला सांगितले. पंढरपूरला आल्यावर पांडुरंगाचे ते गोजिरे रूप बघून संत सखू मनोमन धन्य झाली. तिला तिच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. तिने तिथेच पांडुरंगाच्या चरणावर आपला देह ठेवला. संत सखूच्या मनाची ही आर्तता पी सावळराम यांनी किती थोडक्या, अचूक आणि साध्या सोप्या शब्दात मांडली आहे बघा. ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेले आणि वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेले हे भक्तिगीत. आलिंगुनी अंगीकारा बाप रखुमाईच्या वरा, सोडुनी या घरदारा, सखू आली पंढरपुरा.

रसिक हो, आजच्या भागाचे शेवटचे एक भक्तिगीत ऐकूया. या गीताच्या निर्मितीची एक कथा आहे. 1941 साली साहित्य संमेलन सोलापूरला झाले होते. याचे अध्यक्ष होते वी स खांडेकर. या संमेलनाला 27 वर्षाचे पी सावळराम देखील आले होते. तेथून येताना विठ्ठलाचे दर्शन घ्यावे या इच्छेने ते पंढरपूरला आले. त्यांचा पेहराव शर्ट पॅन्ट आणि ऊन लागू नये म्हणून हॅट असा होता. प्रचंड गर्दीतून गाभाऱ्यात त्यांनी प्रवेश केला. कधी एकदा त्या श्रीचरणावर डोके ठेवतो असे झाले होते. तशातच बडव्याने त्यांची हॅट भिरकावून दिली आणि त्यांना गाभाऱ्याबाहेर काढले. सावळराम संतप्त झाले, पण त्यांच्या संस्कारांनी त्यांना शांत बसवले. परत एकदा रांगेत उभं राहून दर्शन घ्यायला ते गाभाऱ्यात आले. यावेळी एका दुसऱ्या बडव्याने त्यांचे डोके त्या ओट्यावर आपटले. हातातली नाणी अक्षरशः खेचून घेतली आणि दर्शन झाल्यावर बाहेर काढले. या भयंकर अनुभवामुळे ते उद्विग्न झाले. पी सावळराम यांच्या मनात या गाण्याचे बीज या प्रसंगाने तेव्हाच रुजले गेले. ऐकूया हे भक्तिगीत. रुक्मिणी विनंती करते आहे पांडुरंगाला, पंढरी नाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनवते रखुमाई विठ्ठला.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. रामकृष्ण हरी. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघेही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 पर्यंत तिघंही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होत. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. नासिर हुसेन निर्मित, लिखित आणि दिग्दर्शित ब्लॉकबस्टर सिनेमा जब प्यार किसी से होता है. नासिर हुसेनचं पहिलं प्रोडक्शन, देवानंद आशा पारेख, सुलोचना प्राण, संगीत शंकर जयकिसन. या सिनेमात अजून एक गाणं होतं जे नासिर हुसेन यांना ठेवायच्या विचारात नव्हते, पण शंकर जयकिसन यांचं आग्रह आणि शेवटी वाद टोकापर्यंत गेला की हे गाणं नसेल तर आम्ही सिनेमा करणार नाही. ते गाणं शेवटी ठेवलं आणि गाणं खूप लोकप्रिय झालं.

है यहाँ ईमान बदलते।

नवदोग ग्यारं आणि काला बाजार बनवत असताना विजय आनंद यांना युरिन स्टोनचा बराच त्रास होता. एक मोठं ऑपरेशन पण करावं लागलं, तब्येतीवर बराच परिणाम झाला आणि दीड दोन महिने उटीला राहिले, खाण्यापिण्याचे बरेच पथ्य पाळावे लागले. आणि या सर्व काळात अमरजीत जो नौकेतनचा पब्लिसिटी प्रमुख होता आणि काही काळ त्यांनी चित्रणांचं सहाय्यक म्हणून पण काम केलं होतं, त्यांनी गोल्डीची फार सेवा केली. आणि त्याबद्दल विजयांनी त्याला सांगितलंय की तू विदेशात जा, पब्लिसिटीचं उच्च शिक्षण घे, सगळा खर्च आम्ही करू. पण अमरजीतचं म्हणणं होतं की त्याला डायरेक्टर व्हायचं. मग विजयानंनी त्याला मदत करायचं ठरवलं आणि जेव्हा हमदोन बनवायची वेळ आली तेव्हा अमरजीतचं नाव दिग्दर्शक म्हणून समोर केलं. देवानंद ऐकायला तयारच नव्हते, त्यांच्या मते अमरजीत हा डायरेक्टरच्या लागीचा माणूस नाही. शेवटी विजयानंदमध्ये पडले आणि देवानंदला सांगितलं की सर्व काही मी सांभाळून घेईल, नाव मात्र अमरजीत राहील. मग त्याप्रमाणे काम सुरू झालं. संगीत जयदेव यांचं होतं, गीत सायरलू धोनी यांची.

लता मंगेशकर यांची दोन्ही भजनं अल्लाह तेरो नाम आणि प्रभू तेरो ही गाणी जयदेव यांना एम एस सुब्बलक्ष्मी यांच्याकडनं करून घ्यायची होती, पण शेवटी विजयानंद यांनी आग्रह केल्यामुळे ती लता मंगेशकरच्या आवाजात घ्यावी लागली. देवानंदच्या मते प्रणयातील अंतिम शब्द म्हणजे अभिन जाओ छोड कर. देवानंदचा डबल रोल साधना, नंदा, लीला चिटणीस, गजानन जागीरदार सर्वांची कामं उत्तम, एकंदर परिणाम उत्तम चित्रपट.

या देवानांनी आरोपीच्या वकिलाचं काम केलं. आरोपी असते वैदा रेहमान आणि या जानेवकरची पण एक खास भूमिका आहे. अर्थात हे गाणं हेमंत कुमार सुमनकुमार म्हणजे दोघांच्याही आवाजात आहे. दोन्ही वेगळ्या वेगळ्या गाणी एकंदरीत छानच होती, पण जानेवकरची कव्वाली जी होती ती पण खास ऐकण्यासारखी होती.

ऋषिकेश मुखर्जी फारच थोड्या दिग्दर्शकांपैकी असतील ज्यांनी देवानंद दिलीपकुमार राजकपूर या तिघांनाही दिग्दर्शित केलं हिरो म्हणून. राजकपूरबरोबर अनाडी, आशिक, दिलीपकुमारबरोबर मुसाफिर आणि फिर कब मिलोगी, ज्यात तो पाहुणा कलाकार होता, आणि देवानंदबरोबर असली नकली कथा साधीच श्रीमंत विरुद्ध गरीब अगदी योग्य पद्धतीने. सर्वात जमेची बाजू म्हणजे शंकरजींचं संगीत. कल की दौलत आज की खुशियां

शंकरजन म्हटल्यानंतर गाण्याविषयी बोलण्याचा काही प्रश्नच नाही. सगळीच गाणी लोकप्रिय आणि गीतकार शैलेंद्र आणि हसरत, अर्थात तो जमाना पुरुषप्रधान संस्कृतीचा होता, तरीही असं लिहायचं, बायकोने कितीही छळलं तरी तिचं कौतुक, तरी जुल्मो सितम सराखोपर. तुझे जीवन की डोर से बांध लिया है. या गाण्याचं चित्रीकरण पण एवढं सुंदर होतं की देवानंदची ती ड्रायव्हरची हॅट ती घालून मग तीच हॅट साधनाच्या डोक्यावर ती जेव्हा फेकते तेव्हा तो देवानंद बरोबर झेलतो एका बोटात,

शंकरदेव ह्यांनी संगीतकार असल्यानंतर एखादं गाणं शिवरंजनी रागात नाही असं शक्यच नाही. यात एक गाणं होतं आणि तेही इतकं उत्तम जमलं होतं, तेरा मेरा प्यार अमर. सिनेमा छान झाला, उत्तम चालला.

यानंतर नौकेतनाचा सिनेमा होता तेरे घर के सामने, लेखक दिग्दर्शक विजयानंद, देवानंद नूतन, राजेंद्रनाथ ओमप्रकाश, हेंद्रनाथ चट्टोपाध्याय, विदेशातून शिकून आलेला एक आर्किटेक्ट ज्याचं एका भारतीय मुलीवर प्रेम आहे, दोघांचे आई वडील एकमेकाशी कायम भांडत असतात, दिल का भंवर करे पुकार प्यार।

खरं म्हणजे हे गाणं विजयानंदला कुतुब मिनारमध्येच चित्रण करायचं होतं, पण परवानगी नसल्यामुळे मेहबूब स्टुडिओत तसा असा गोल गोल जिन्याचा सेट तयार केला. विचार करा, फक्त गोल्डीज असल्यामुळे असं काम होऊ शकतं. गाणी सगळीच उत्तम होती.

0: न्याय शर्मा निर्मित आणि चेतनानंद दिग्दर्शित सिनेमा किनारे किनारे, ज्या देवानंद मेनाकुमारी स्वतः चेतनानंद पण होते,
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.